0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: संतानमायची फिरगज तट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नांवां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आतां तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: गोंयच्या बोटीचे खंय गुंचाय ते गोंयची बोट आमकां कर्नाटका बॉर्डर दांटून येत गोंयच्या बोटीची इल्ली आमकां उपद्र आसा. तो एक येता साईबा गिलमोन या तो गिलमोन आमचो पात्रांव ताणें आंगरच येवचे या ताणें आंगरच येवचे जाल्यार कशेंय ताका सायड दिवन आमी मुखार वेता म्हणटना ना वय मुखारायचो असो गुडो या वास लागी हांव हांवें कशी म्हजे शिप्पू गुंडोवन गुंडोवन दाव्याक मारून गेलो ना जाल्यार टायटानीक शिप्पा भशेन पाचका हे बरो आसून हा कला मेळटाय ब्लॅक अँड व्हायट हाडला ती आमची आदली टिवी ते बास येयलो जावं प्राणी घडू हे एक ब्लॅक डॉग आसा ते आज्ञाला गेलो पेटो ते आसून ನಾಳೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಸೇಮ್ ಟೈಮಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ದರೆ ತಡಿ ಸಿಗುವ ಬಾಯ್.
3: ಕ್ಯಾ ಹೊನಸು ರಾಕ್ಲಿ ರೇ ಶಿಪಾಟ ತುಕ ಒಡೊಡ್ಲೆ ಗೂಡೆ ಆಯ್ಲೆ ಐಸೋ ಸಾಯಿಸೋದು ಒಡ್ಲೊಡ್ಲೋ ಗೂಡ ಆಯ್ಲೋ ಆಪ್ತೋ ನೈ ಕೋಶಂಪುರ ಅಣ್ಣ ಇಲ್ಲೋ ಇಮ್ಮನ ಲಗ್ಲೋ ನಿಂಗೆ
2: ಸಂತೋಷ
3: ಹುಣ ಶಿಪಾಟ ತು ಶಿಪ್ಪ ಬರೇ ಸಲೈ
2: ಕಾಲಿದೇನೆ ಶಿಪಾಟ್ ಶಿಪ್ಪರ್ ಜೂನ್ ಜುಲೈ ಇಂದ ಧ್ಯಾನ ಮುಂಚೆ ಬರೇ ಚಡ ಪಾವಸೆತಾನಾ ಯೋ ಶಿಬಟ್ ಹರ್ದೆ ಬರ್ತುನು ನೇವಿಚಿ ಶಿಪ್ ಕಾಡೆನ್ ಮುಖಾರ ವೇತಾ
3: ನೀ ಹರ್ದೆ ಬರ್ತು ಮುಖಾರ ಸಂಗು ಬುಡ್ಲ್ಯಾರ್ ತು ಕಾಗಿತೆ ಉರ್ಲೆ ಸಜೀವ್ ಧರ್ಮಕ್ ವೇತಾ ನಿಗಿ ತುವೆ ಸಂಚೆ ಬಳೆತನ ಶಿಪ್ ರಸಲೆ ಬರಿಂದಿಸಾನ ಸೈಬ ಕೈಗಿ ಮಸ್ಲಿ ಬೋಣಿ ದೋಣಿ ರಸಲೆ ಬರಿಂದಿಸ್ತಾಯಿ
2: ದುಗಿ ಜನ ಅಪ್ಡೇಟ್ ಜಾವು ನಾ ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಜಾವು ನಾ ತಿ ಅಲೇ ರಲ್ಪಟಾ ಹಾ ಹಾ ಸಬಳೆ ಭಯಂಕರ ಬೋಟ್ ಚಲೋಂಚಿ ಮಜೆ ಮುಖಾರ ಕೊಂಡಿ ನಾಯಾ हांव आसा पळय एक तर वटी
3: तुज्या मुखार कोणी रावल्यार ते पाडच्या
2: तशें न्ही रे अल्बर्टा तुका कित्याक समजना सैबा अळे हांवें आसा पळय भयंकर बोट चलोवची म्हजे हांवें एक पटी म्हजे शिप्प चलोवंक सुरू केलें गी कंसो उसांबळ दर्याय थंय शांत जाता कितले गाल्या किया पयर राती सुमार 12-1 जालें मदयानेची हांव शिप चलो नासतना दोन ताटे म्हाका पळोवन हसतात अनये कांय ना जेश्ट अशे दोळे सोडले मात्र बुक्क कर नुदका भितर गेले भयंकर भियेतात न्ही गी मागीर सादारण एक वरां 2-3 जायत दोन व्हडले व्हडले येलक्यो म्हाका पळयले हांवें तांकां पळयलें तेणी म्हाका पळयले हांवें तांकां पळयलें
3: पळयल्ले पुरो मुखार पुरो
2: एक उडी मारली उन्ये अशी उडी मारली की कानाच्या सायडीन दोन माशार जाले अशी कान कापुल्ल्या भशेन जालो
3: कॅच तरी जाले
2: कॅच धरून काले आम सणे गुळो रे
3: तुझी येलकी उडी मारली पळो ना पळय हांवें कानाचो अर्थ कुडको कसो गेलो म्हणून
2: कानाचो कुडको गेलो कान फ्रिजान दवर हे कांय जायना फलंग जाता
3: आनी तुका मागीर गरगटांनी पळोवन गर्र गर्र करू ना न्ही रशी पडटा आनी सांगतारांनी तुका पळय न्हू मिश्चे पिटो न्हू डिस्कोन हांस केलो तशेंच तडये रे तुका पळय बाय शिबट म्हळे आनी बांगड्यांनी तारले तुका पळोवन नासले न्ही
2: रे करेक्ट रे हे तुका कशें कळलें बेटा
3: तुवें सांगता हांवें अंदाज केलो आतां तें पुरो आसूं दी आतां तूं येता आमकां काल हाडून येयलाय
2: तुवें कशें चिंतलें हांव कांय हाडनासतना येता म्हणून तूं कोली मनीस सुद्दां न्ही हांव एखादी येतीन येयन गे तुका आयतार वड्याचो मतीर घालतो
3: न्ही तूं भट मारतना काल हेंगे मनशी
2: आनी तुवें कशें विसरलें तशें कांय हाडनासतना येयत म्हणून
3: हें आसूं दी आतां काल हाडलाय पळय ते वेगी दी पळय
2: हांव एखादी येतीन येयन घेवन ये तुमकां सोडून घालीन गे अरे काल हाडला पिली तूं पिली
3: आले व्हडली पेटी हाडला पळय
2: पेटी कळली रे हे हांगा दवरी आतां हे बागे बण्णाचे हाडला बण्णा बण्णा घडली श्रेणी श्रेणी घडली
3: हळदुवें
2: पळयलें तें इल्लें लहान जालें चुरवड जाय म्हणून आसलें कांय कमी करना कांय हांव आसा हेल्प कर रे
3: चुरवड जिपची
2: देर म्हणल्यार तुका संवसारांत मस्त देर आसा उलो देर तुका खंय मेळचो पळय काल सोंडी पेंट वयताय
3: भट
2: ते मागीर गेलें बाबा तिणें दोनकी आसा भरून
3: हाडलां आतां बसलें काले करची ती
2: न्ही मानी तूं काले म्हण चिंताय
3: तुवें शिप्पर आसो न्हू ही आन जल्मासली घेवन येवची रे
2: अळे वनये काल राती आमचे शिप्प तडीक येताना सुमार मध्यान राती 2 वरां जालें बरें डिसेंबर म्हयनो इल्लें थंड पडलां आकाशाचेर संद्रेम सोंपता ह्या संद्रेमाच्या उजवाडाक आसा म्हळ्यार सादारण सायजाची 10 अंजलां उदकान खेळटे आसा म्हाका पळोवन 1 अंजलान इशारो केलो बेका बेका म्हणून आमी रपाक कस्तीन सांगले ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಅಳ್ಯಾನ ಮಾಟೋನ್ ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಬೇ ಕುಮಿಳೆ ನಿಂತು 10 ಅಂಜಲನ್ ಗುರುತು ಕರ್ನಿ 1 ಅಂಜಲ್ ಮಜೆ ಶಿಪ್ಪ
3: ಅಳ್ಯಾನ ಉಡಾಸಿ ಆಯ್ಲು ನಿಂಗೆ
2: ದಾಳಿ ಸರ್ಚೆ ನಿಂಗೆ ಭಾರಿ ರೂಲ್ಸ್ ಆತ ತಶೆ 10 ಅಂಜಲನ್ ಏಕ ಅಂಜಲ್ ಗುರುತು ಕರ್ನಿ ಬೋಟಿ ಬಿದ್ದಾರೆ ಬೋಟ್ಲೆ ಯಾ 10 ಅಂಜಲನ್ ಕೋಣಗಿ ಗುತ್ತು ನಾ ಕಂಚ ಅಂಜಲನ್ ರೊಟ್ಲೆ ಮನು ತಶೆ ಅಂಜಲ್ ಕಾಲಕ್ಕೆ ಪಾಡ್ ಕರ್ಚೆ ಮನು ಹಡ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯ ಹೊನಿಯ ಮಂಡ್ಯಾನಿ ಕಡಿ ಬರೀ ಅಂಬೂ ತೀಗ ಕಡಿ ಕರ್ ಮೊದ್ಲೇ ಸ್ಲೈಸ್ ಬ್ರೇಕ್ ಕರ್ನ ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರಿಜಿ ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರ್ನ ಸವಿತ ಮಸಾಲೆ ತಾವ ಫ್ರೈ ಕರಿಜಿ ಓ ಅಂಜಲ್ ಘೇವನ್ ಯೇತಾನ ಅಮಸೊ ತೊಟ್ಟಮಸ ಚಿತ್ರಾರ್ಸೋ ಸೊ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣ ಸನಿ ತೋ ಮುಖಾರ ಮೇಳ ಸ್ಟೀವ್ ಹಾ ನೈ ನೈ ಶಿಬಟ ಅಂಜಲ್ ತಂದಿ ದಿನ ಮನೇಗರ್ ಅವನ್ ಟೆಗಳೈಲೆ ಎಕ್ಸ್ ತಕ 2 ಪೀಸ್ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣಂಗ್ ದಿ ನಾ ಜಾಲ್ಯಾರ 2 ಪೀಸ್ ಬೈರ್ ಉಳೆ ना जाल्यार पोटांत गुळगुळू खेळटी
3: जायत रे देव बरें कर हांव इल्ले फ्रिजान दोन येता इल्ले पळशिल्ल्या बरी
2: तुका कळस बाये तुका हे खून येद्दी उडले अंजल घेवन येले तिच्या तोंडार असो ना न्ही खाली भंगार शिंगार ते हाडल्या कशी जाती आसली
3: न्ही रशी पोटा तुवें उलोवच्याक आनी तुज्या कामाक बिलकूल मॅच जायना सायबा म्हाका पातयणी ना
2: अळे रे अलपाटा तुवें म्हाका पातयचें नाका सायबीण मायेक पातय संतान मायेक पातयल्यार पुरो तो घंट घालतालो म्हणटलो तोय घंट घालना हा तें पुरो आसूं न्ही आतां काल कशें अलबटा तूं म्हाका इतले संदी सारताय न्ही आतां तुजें काम कशें चलता रे अलबटा तुजो वय भट कशें चलता
3: म्हजें काम कालें म्हणचे अशें बटा खंयचेय वय त्या टिवी रिपेरीचें काम न्ही सय
2: हा खंय गेली ती मासली दवरून थंय फ्रिजा भितर रेगली आं न्हय हुनी काम आसलें कर न्ही कर न्ही हुनी ओ अलबट सांगता खंयचें म्हणी काम वय टिवी मेकॅनिकाचें काम न्हय म्हणटा ह्या संवसारांत सुलभाचें काम म्हणल्यार टिवी मेकॅनिकाचें कांय करूंक ना म्हणये कांय करूंक ना 2-3 दीस कडेन पाकते लावचे इल्लेशे शोल्डर करून शोल्ड करचे मागीर 2 दीस 3 दीस 4 दीस 5 दीस 6 दीस म्हणचे
3: आनी आतां घरा घरा वेचे शोल्डर गन घेवन 2 दीस 3 दीस 4 दीस 5 दीस म्हणचे
2: काले वागा येस घालू ना तेणे गन्न
3: गन्न रे
2: गन्न वागा येस असो न्ही शोल्डर गन टिवी मेकॅनिक करताना शोल्ड करचे
3: ते
2: वेल्डिंग करचे वेल्डिंग
3: वेल्डिंग करचे तशेच वेल्डिंग करचे गन्न म्हणले
2: एक बेल्तांगडीची जाऊन सई बेड आणि येणे इतलेशे केले का मग 2 दीस 4 दीस 5 दीस 6 दीस म्हणून आणि कोणाच्या बोराय भलायके बसून मागचे न्ही येणे खाली मागचे का आले वारे जड पाऊस येऊ दे गडगड येऊ दे जगलाणे येऊ दे आणि काल येऊ दे आणि काल येऊ दे म्हणून आणि काल फेंगाल येऊ दे म्हणून आणि तसे करून करून आमच्या पात्र्याची टीव्ही फॅन जनरेटर एसी दमार पहिल्याच्या पहिल्याच्या पावसात मागीर पोरच्या फेंगालांत तो गॅलेक्सी होमस्टेस अग्नेलो सगळे त्याचे रुटर मागीर काले ते इन्व्हर्टर आणि काले आणि काल त्याचे दमार येणे मागचे कोणाच्या बोऱ्या भलायके बसत न्ही एंद वारें जड गडगड येऊन घुसकलं एंद मागचे आणि 5 दीस होती म्हणजे
3: जाऊ की पुरा रे आणि मागून ते पादऱ्या म्हणजे पाप नीच नसल्या बरी करून गेले नी रे तितले टीव्ही मेकॅनिकचे काम सुलभ म्हणताय नी गे तू हे शिका जाले काल शिकोन आहे
2: हे म्हणल्यार काले कसं ही बॉडी असा पळे म्हणजे
3: वाऱ्या रोगाची की
2: तू एक अपग्रेड अपग्रेड जाऊ नाही बाबा ही बॉडी तेका सट जायना ही खंयच्या की शिप्पाचे कॅप्टन तशें पुरो इल्लें हाय फाय लेवल
3: बॉडी पळय तितले सुलभ आतां चल्ल करताय न्ही टिवी रिपेरीचें काम म्हणून तुका एक गजाल सांगता आयक ती आमची शेल्ली माय आसा न्ही
2: कत्केची
3: वय तिचे पयर फोन करून 1 चोर सायबा काजार आसा
2: 1000 जाता की शेल्ली माय काजारा बैसरली
3: तिकें समाधान येन बस आयक गडबड नाकाय काजार म्हणलें कुठले रप्पा वयर येता
2: शेल्ली मायचे काजार आसा
3: जालें काजार आसा म्हाका टिवी रिपेरी करून दी म्हणून मागीर काजार आसा न्ही गे तांगेर म्हणून ಅವ್ನು ಮತ್ತೆ ಊರಲ್ಲೇ ಬರಕ ಅವ್ ಸೊಡ್ಲೆ ಸೊಣ್ಣು ತಂಗಿಯರ್ ಗೆಲ್ಲ ತಂಗಿಯರ್ ಸೊನ್ ಟಿವಿ ರಿಪೇರಿ ಅಂದಿಲ್ಲ ಮಾಗಿರ್ ಬಳಿ ದಂಕ ಸರ್ಕೊಂಡಾಚೆ ಸೀತಾರಾಮ ಕಲ್ಯಾಣ ಟಿವಿ ಸೀರಿಯಲ್
2: ಸಂಚೆ ಪೋಳೈತಾನ ಸಾಯಿಬಾಬೆ ಕಾಲೆಂಗೆ ಮನೋ ಚಿಂತಲೆ ನೀರೆ ತ್ಯಾ ಮಾತಾರೆ ಗೋರು ಸೀದ ಬೆಂಗಳೂರು ಸಡಿ ಜಾಸ್ಲೆ ರೇ ತೈ ಶೂಟಿಂಗ್ ಖರ್ಚ ಕಡೆ ಸೀರಿಯಲ್ ಕೊಡೋನ್ ಬಸ್ತೀನಿ
3: ಪಡಿ ಚಿಂತಲೆ ಅಂತ ಅಷ್ಟಂತ ಕರ್ತಾವ ನಾನು ಮಾಗಿರ್ ಹೋಗತ್ತ ಬಸ್ಲೋ ನೀರೆ ಶಿಪಟ್ಟ ತೀ ಸೀರಿಯಲ್ ಅವ ಈ ಪೊಳೆ ಇಲ್ಲ ರೀ ತೀನು ಹಪ್ತೆ ತಾಳ್ರಿ ಕಾಸರು ಕಾಸರು ಕಾಸರ್ ರೀ ಕಾಸರ್ ಸುರಿ ಸೈನರೆ ಮುಗ್ದೋಕಿ ಮುಗ್ದನ್
2: ಪೋಯ್ರ
3: ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ ಗರವೇತ ಸಾತ್ ವಾರ ಈ ಭಯಂಕರ ಕಾಪಾಡ್ನೆ ಸೊನ್ ಟಿವಿ ಪಳೆತಿ
2: ಕಾಲೆ ಕಾಸಾರ ಹಾಕಿದೆ ಟಿವಿ ಕಾಸಾರ ಕಾಪಾಡ್ನೆ ಸೊನ್ ಸಡೋನೆ ಸಂಬಸ್ಲೆ
3: ತುಮ್ಕ ಕಳಾನ ತೆ ಕಾಸಾರ ಟಿವಿ ಸಲ್ತನ ತೆ ಫೀಲಿಂಗ್ ಜಗಿನ ಕಾತಕ ಬರೇ ಕನ್ಕಾಲ್ ನವೇನೆ ಸೊನ್ ಪ್ರಪಸ್ತು ವಾಚ್ ಕರ್ಚರೆ ತೂ ಏಕ್ಲ ಜಾಯ್ತ ತುಮಿ ಹಂಗ ಉಲೋನ್ ರಾವ ಮಕ ಮಸ್ತು ಕಾಮ ಸಾಸ್ ಫೆಸ್ತನೆ ಪುರ ಐದನ ಸಿನ್ ಪಡ್ಲೆ ಅಂಬಿತೆ ಹೀಗೆ ಕಶೇ ಇದಲೆ ನೀ
2: ಏನ್ ಸಂಗಲ್ ಬಟ
3: ಅನಿ ತಿ ಆಮ್ಚಿ ಸೋಫಿ ಮೈ
2: ಓಯ್
3: ಸಾತ್ ವಾರ ಕರೆಕ್ಟ್ ಫೋನ್ ಕೊರ್ನು ಅಲ್ಬಟ ಕುಯ್ ಅಸೈ ರೀ ತ್ಯಾ ಚಡುವಾಗ ಮರ್ತಾತ್ರಿ ಕಡ್ತಾತ್ರಿ ಗೋವು ಸಸು ಮಾಯಿ ಮಾವ್ ಜಾವ್ ನಣ ಪೂರ ಮೇಳನ್ ತ್ಯಾ ಚಡುವಾಗ ಲಗಡ್ ಕಡ್ತಾತ್ರಿ ಗೆಲ್ಲ ಸೈ ಬಾ ಮಕ್ಕ ಬಿಯನ್ ಭಾವಂಗ್ ದೋಳೆ ದಿಸ್ತಾದ್ ಜಿ ಕಸೆ ಇದಂಗೆ ಸೊನ್ ಗೆಲ್ಲ ಓಳೆ ಇತ್ತ ಕಾಲೆ ಸೀರಿಯಲ್
2: ಸೀರಿಯಲ್ ಸತರ್ ಬಿಡು
3: ತ್ಯಾ ಸೀರಿಯಲ್ ಅಂತ ತ್ಯಾ ಚಡುವಾಗ ಮರ್ತ ಮರ್ತಾನಂತ ಎಂಚಿ ಟಿವಿ ಡ ಮಾಡ್ದಲ್ಲ ತ್ಯಾ ಚೆಡುವ ಕಲೇ ಕರ್ತಿದ್ ಮುಳ್ಳ ಬಿಯಾನ ಸನಿಗೆ ಮಗ ಫೋನ್ ಕರ್ನ ಪೈತಿಯ ಟಿವಿ ರಿಪೇರಿ ಕರು ಗೇವ್ ಮನ ಬಾಯಿಗೆ ಮಗ
2: ನೈರ
3: ತುಜೆ
2: ಜೀವಿತ ಬರೇ ಸಾಯಿಬ ತುಕ ಕಾಯ್ ನಕ್ಕ ಈ ಬಾಯಲ್ ಮನುಷ್ಯ ಟಿವಿ ಪಾಡ್ದಲ್ಲ ಬ್ರು ತಂತು ವಿಶೇಷ ಕರ್ರೆ ಪ್ರಾಯವಂತ ಜೆ ಟಿವಿ ಪಾಡ್ದಲ್ಲ ತುಜೆ ಜೀವನ ಸುಖಮಯದಾಯಕ ಜೀವನ ಸಾಯಿಬ
3: ಓ ಬರೇ ಹಸ್ತ ಸಾಯಿಬ ಮಕ್ಕರ್ ಕರ್ತೆ ತ್ಯಾ ಚಡ್ ವಚ್ಚಿ ಬಿರ್ ಮೋಜ್ ಜಿಂತು ಅಂತ ಹಿಂಗೆಲ್ಲ ನೋ ಸಾಯಿಬ ಮಗಿರ್ ಝಾಲೆ ಶಿಜಲಿ ಜಾಯ್ ತಶಾಲಾರ ವರ ಝಾಲಿ ತೋ ತಾಯಿಲ್ ನಿಗೆ ಇಲ್ಲ ಫ್ರೆಶ್ ಇದ
2: ಇಲ್ಲ ಫ್ರೆಶ್ ಮಿಡ್ಲ ನಮ್ ಕತೆ ಇಲ್ಲ ಮಿಟ್ ಅವ್ದಾಕ್ ನಿಗೆ ನಾವ್ ನಿಗೆ ಫ್ರೆಶ್ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಬ್ರೋ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು

0: पोयरा हूँ विजय बैंक गेल लो शिबट अच्छे हैं कि नाव गलू संगले नाव गलत तो थोड़ी है मनी डरे कुछ इन दंगल है मगर सही नस्ल स्लैब आप गिनचे कुछ जी का नू बैंक ले
1: काले रे सही नस्ल स्लैब आप गिनचे कुछ जी का नू दूर हो कंप्यूटर दूर जो टेबल तो पाय मोड़ ला रे अरे फोनी शिबट अक समय तो कली कसा अनि या मग बैंक का करने संचय सा मुस्त बटी शिबट नहीं हना इल्ला बैंक का लीडर बैठा जाग इल्ला नहीं मान के जाग इल्ला नहीं माने डिडिटी आके चिंचो पाले आके टिको पालो आके माने इल्ली गंट बाड़ी हाके
2: दूरी जान ले रे
0: नहीं रे डिडिटी इल्ली समागल जाई थी
1: हाँ
0: ना दले वाला ही है तू
1: ओल नंद यो अपग्रेड जाए ना उन्हें नहीं टेम्परो सुन दे उन्हें तू का शिपर काम जाए मुंता है उन्हें शिपर कले काम करता है उन्हें तू तू का कले काम दे उन्हें
2: नहीं जाए तेरे ये काम मेल नहीं जाले
1: वही की
2: पैसे मिलता नहीं रे
1: जाए तेरे तू का ये काम करता उन्हें तू जे रंधा बरे ऐसा तू शिपर तू का फुट सेक्शन ट्राई करता हूँ केटरिंग हम चाह ट्राई करता
2: वही वही वही आवे रंध ले बरे जाता रे शिपटा
1: उन्हें सत्य संता या उन्हें रंध ले से बड़े खाऊं चे उन्हें बोटा सकती सोड कितना यम्मी रंता ब्रेंग कर रंता तू कंफर्ट सेक्शन अंदर रंता
2: गलत है ये साइट पुनो जा कैटरिंग अंत काले काम करूं शिपटा
1: काय ना उन्हें सकल उठ लार जाले शिप सकले जाट लार जाले पुस लार जाले चार आई दाना दुलार जाले मागेर मका निकाला सिंह चाहते इंटी करने लार जाले
0: काले काला सिंह
1: कोलिक्स कोलिक्स कोलिक्स संग चाहते इंटी करने लार जाले
0: कोलिक्स तो तू का काला सिंह आता कोलिक्स तू नहीं रे तुम्हें काला सिंह का नहीं चाहते इंटी करने दूँ चला लार तुम गारंटी कहेंगे मल पे मस्त इधर में जब बोटी रोता ही क्यों
1: यो मल पे तो टम सोड़ न पुल तोड़ियो सना बावी अली दकप्पे ताजे सोड़ो नहीं चाहते इंटी जाले नहीं क्यों नहीं माँ गिरा सब लेवनी दम थारा अमी गुंड दोरी आता स्टॉप सुबीत तो दोरियो बरे बरे बरे बरे साइज़ ही च कोरण मिलता ये दम परां कड़ी एका सब ले ब्री कोरण हम और तीक कड़ी करी ची माँ गिरा सब ले इल्ले बारीक शिम्टे चे तार ले रूस ना इल्ले मोटे शिम्टे चे तो को साइज़ ही च तार ले दितो या साइज़ ही चे ते तार ले इल्ले शिद्य फ्राई करी ची माँ गिरा रंधो एक ये कारण दिच निस्ते गे लर दर
0: ते कौन है तंडे लागी
1: संबंध ना
0: म्हणता
1: पात्र बसो गार्डनिंग करतो अमूल्य असा तेजे नाव कितले बरे अमूल्य पळयल्यार ताजे नाव अमूल्य म्हणून कोणाक पात घेऊंक जाता जायना तशें तू थोडे पुरो आम्ही भात्ये जे पडता कळले न्ही ताजे सोडून ये दन फार जेवणाचे झाले संजय रसा पळय कोणी संजय तो संजयच्या चायक बरे एक पानपाळे बसून कोळून दिजे
2: पानपाळे कोळूंक बरे करता सर शिबाटा पानपाळे असे भाजले झाले रे आणि असे
1: काले पानपाळे असे भाजल्यार झाले असे कोळीलार झाले मांद्री कोळूंची नाही पानपाळे भाजून कोळीतना त्याच्या भीतर गॉडन आरला साजे आणि ती कोवळिल्ल्या कडे अशी तीळण पळयताना म्हणे गॉर्डनी नारली एकदम पुटलून धर न कशें स्लॅबाक काँक्रीट घालताना जेल्ली रेवून शिमिट घालून घालतात पळय तशें पुटलून धर ना साजे खाली तुवें बाजून दिवचे कोवळून दिवचे जाल्यार मुदो करून दिवयात न्ही बरे कोवळून असून बरे दिसाजे
0: रे ना ना जाल्यार तुमकां नारवळे पळय केल्यार दिल्या
1: केदाळा आगोश्टान आटीक गे इल्ली मेत्ते प्याजी कर न्हिता रे
0: जाय जाय
1: आणि आटी चामासे दिसिल्ले ते केत्ते हंड वाटून नी दिता
0: तुझ्याकडे हे बरं उलयता रावल्या र मका जायना मका काम वसाजे
1: तू हे उलयना जाल्यात बरं होनी करेक्ट करता था होनी एने काम म्हणताना मकुड असिलो मका हे शिपचे कॅप्टनचे काम वत गण होनी अहो कसो असलो हेप्पुला हेप्पुला भाषण असलो आता या वताक ते गुंड दरियात राहून हात पुरा काळे झाला थोडी आणि खाली घुसे होनी तई मका पुड्डो समा लागा ना जू बघून गेला खाली कितल्या कांटो जाऊन गेला
2: सुके आंबाडे झाले
1: बरी तेंच तेकाच आणि खाली घुसे होणे गुंड दर घेऊन कितले खाल्या रिपोर्टाक लागा नव्हणे आणि खाली घुसे बोंडे वळची भजी बोबळी कुवाळे थंडाई कोण घर बरो झाला तेकाच आम्ही खाली चितला घुसे होणे अहो हे शिपाच्या कॅप्टनचे सोंड काम सोंड न्हू फ्लाईट असं कॅप्टन जायचे म्हणून चिंतला
0: तू पहिले डिसाईड कर तुका शिपर काम जायगी नी फ्लाईटर काम जायगी म्हणून मजा ला करतोय होते काम वयचे बरे
2: ओळते म्हणजे खे रे
0: तुझ्या तर वटलाक

0: பத்திரம்
1: टोनी
0: तोट्टम झाले ओके असू द्या तू एक रट्टो तोट्टम असा तू एक टोनी तोट्टम तुझे काम काले हंगा बाप्पा लगे झाले घडी घडी येऊन पैसे घेऊन येत
1: म्हणजे काम जी पंचायतीत उदक सोडचे तट्टमच्या पंचायतीत असलेल्या लोकांच्या सगळ्या घरांक उदक हांवें सोडचे कसे जाल्ल्यान तुझ्या पप्पान म्हाका एक म्हयन्याचे पैसे दिवंक आशिल्ले काय फोर इल्ले दिले काल इल्ले दिले आज इल्ले दिले
0: नाही बाबा तू आईलो बर पळयता ना आमच्या पप्पान असा पळय त्या रट्टूक सोडून चार चंडे देऊन व्यवस्था केला म्हणून चिंतले ओ पट्टिंग पंचायतीचं उदा सोडतलो तुझं झू पळया नाही साहेब हे तुका हातात झोडतोय ना एक सायडीन अशें जायना

0: तुम्हें एक ना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंग रंगालचनी आयचा कुंगनी प्रसारा तुमको सुमेस्ता मोगोसो स्वागत मंता
1: संतान नमाईची फिरगज तट्टामो दबाजायन खेलों दकैतात हास्यमय सामाजिक कुंगनी नाटक पप्पाचे फेवरेट या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक निज जीवनांत कोणाकस कसलेंत संबंध असचेना केवल काल्पनिक आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट या नाटकाक दिग्दर्शनांक संगत दिला नानू मरल तोट्टाम तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा
2: गोंयच्या बोटीचें खंय गुच्चाय तें गोंयची बोट आमकां कर्नाटक बॉर्डर दांटून वयता तो गोंयच्या बोटीची इल्लीशी आमकां उपद्र आसा तूं एक येता असो इबा गिलमोन या तो गिलमोन आमचो पात्र ताणें आंगरच येवचे या ताणें आंगरच येवचे जाल्यार कशेंय ताका सायड दिवन आमी मुखार वेता म्हणटना ना वय मुखारायस असो गुडो या वास लागी हांव आमी कशी म्हजे शिप्पू गुंडोन गुंडोन दाव्याक मारून गेलो ना जाल्यार टायटानीक शिप्पा भाशेन पाचका पेपर आसून पल्ला मेळटाय ब्लॅक अँड व्हाईट हाडला ती आमची आदली टी व्ही ते बास येयलो ना प्राणी घडू हे एक ब्लॅक डॉग आसा ते आज्ञा गेलो फेटो ते आसून नाळे नाळे फोन मारतने सेम टायमीक अल्ली अल्ली दरे तडी शिकू बाय
3: देवानच राखले रे शिपाटा तुका ओडोडले गुडे आयले आयसो आयसो ओडलो ओडलो गुडो आयलो आपटो नाही कोशं पुराण येयलो म्हणा लागलो निंगे पूण शिपाटा तू शिप बरे झाले
2: काय लागले त्याने शिपाट शिपर जून जुलै ध्यान म्हणजे बरे चढ पाऊस येता ना यो शिपाट हर्दे भरतो न्हू नेव्हीची शिप काढून मुखार वेता
3: न्ही हार्दे भरतो मुखार वसंग बुडल्यार तुका कितें उरल्या सो जीव धर्माक वता न्ही तुवें सांगचें पळयता ना शिप्पर आसल्या बरी दिसना न्हय सैबा खंय मासले दोनी रसल्या बरी दिसताय
2: तुमकां दोगी जाणां ही अपडेट जावं ना अपग्रेड जावं ना ती अरे रेल्पाटा हांव आसा पळय भयंकर बोट चलोवचे म्हज्या मुखार कोणी ना या हांव आसा पळय एक तर वटी
3: तुझ्या मुखार कोणी रावल्यार ते पाडच्या
2: तशें न्ही रे अल्बर्टा तुका कित्याक समजना सैबा आनी अडय हांवें आसा पळय भयंकर बोट चलोवची म्हज्या आमी एक पटी म्हजे शिप्प चलोवंक सुरू केले गी खंयचो उसांबळ दर्याय थंय शांत जाता कितले काले किया पयर राती सुमार 12-1 जाले मध्यानेची हांव शिप्प चलो नासतना दोन ताटे म्हाका पळोवन हसतात आनी हे कांय ना जेश्ट अशें दोळे सोडले मात्र बुक्क करून उदका भितर गेले पडले गेले भयंकर भियेतात न्ही गी मागीर सादारण एक वरां 2-3 जायत दोन व्हडले व्हडले येलक्यो म्हाका पळयले हांवें तांकां पळयलें तेणी म्हाका पळयले हांवें तांकां पळयलें
3: पळयल्लें पुरो मुखार
2: एक उडी मारली अनी अशी उडी मारली की कानाच्या सायडीन दोन माशार झाले अशी कान कापुल्या भशेन झालो
3: कॅच धरी जाले
2: कॅच धरून काले आम सणे गुडो रे
3: तुझी येलकी उडी मारली पळो ना पळय आम्ही कानाचो अर्थ कुडको कसो गेलो म्हणून
2: कानाचो कुडको गेले कान फ्रिजान धरी काय जायना पलंग जाता
3: आणि तुका मागीर गरगटांनी पळोवन कर्र कर्र करू ना नी रशी पडटा आणि सांगता रे न्ही तुका पळय न्हू मिश्या पिटो न्हू डिस्को नास केलो तशेंच तडये रे तुका पळय बाय शिबट म्हळे आनी बांगड्यांनी तारले तुका पळय नासले न्ही
2: रे करेक्ट रे हे तुका कशें कळलें बेटा
3: तुवें सांगतना हांवें अंदाज केलो आतां तें पुरो आसूं दी आतां तूं येताना आमकां काल हाडून येयलाय
2: तुवें कशें चिंतलें हांव कांय हाडना आसतना येता म्हणून हे तूं कोली मनीस सुद्दां न्ही हांव एखादी येतीन येयन गी तुका आयतार वड्याचो मतीर घालतो
3: न्ही तू भट मारतना काले
2: म्हणजे कशें विसरले तशें काय हाडनासतना येत म्हणून
3: हे आसून आतां काल हाडलाय पळय ते वेगळी दी पळय
2: आम्ही खाली येते न्ही येऊन ये तुमकां सोडून घालीन गी अरे काल हाडला पिली तू पिली
3: अले वडली पेटी हाडला पळय
2: कळली पेटी कळली रे हे हांगा दुरी आता हे बागे बण्णाचे हाडला बण्ण बण्णगळल्ली श्रेणी श्रेणी गळल्ली
3: हळदुवे मेळोन दिसता बागे
2: हळदुवे पळयले ते इल्ले लहान झाले तुझी रोड जाय म्हणून आसले काय कधी करना काय हांव आसा हेल्प कर रे
3: बेटा
2: म्हणल्यार तुका संवसारांत वस्तू देर आसा उलो देर तुका खंय मेळचो पळे काल सोंडी पिंट वयताय
3: चिबट
2: काल रात शिप तडी घेताना सुमार मध्यान राती 2 वरां झाला बरे डिसेंबर महिनो इल्ले थंड पडला आकाशाचेर चंद्रयम सोपता या चंद्रयमाच्या उजवाडाक असा बळी सदारण साईजाची 10 अंजल उदकान खेळते असा म्हाका पळोवन 1 अंजलान इशारा केलो बेका बेका म्हणून आम्ही रपक्क स्टीन सांगले नम्म अत्ते अळ्यान वाटून काय तिथं ಒಂದು ಬೇಕು ಮುಳ್ಳೆ ನಿಂತು 10 ಅಂಜಲನ್ ಗುಳ್ತು ಕರ್ನಿ 1 ಅಂಜಲ್ ಮಜೆ
3: ಶಿಪ್ಪಾಳಿನ
2: ಸರ್ಚೆ ನಿಂಗೆ ಬಾರಿ ರೂಲ್ಸ್ ಆತತಿ ತಶೆ 10 ಅಂಜಲನ್ ಏಕ್ ಅಂಜಲ್ ಗುಳ್ತು ಕರ್ನ ಬೋಟಿ ಬಿ ತರ ಬೋಟ್ಲೆ ಯಾ 10 ಅಂಜಲನ್ ಕೋಣಗಿ ಗೊತ್ತುನ ಕಂಚ ಅಂಜಲನ್ ರೊಟ್ಲೆ ಮನ ತಶೆ ಅಂಜಲ್ ಕಾಲಕ್ ಪಾಡ್ ಕರ್ಚೆ ಮನ ಹಡ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯ ಹೊನ್ಯ ಮಂಡ್ಯಾನಿ ಕಡಿ ಬರಿ ಅಂಬೋಟೀಕ ಕಡಿ ಕರ್ ಮೊದ್ಲೆ ಸ್ಲೈಸ್ ಬ್ರೇಕ್ ಕರ್ನು ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರಿಜಿ ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರ್ನು ಸವಿತ ಮಸಾಲೆಗಳನ್ನ ತಾ ಫ್ರೈ ಕರಿಜಿ ಓ ಅಂಜಲ್ ಗೆವನೆ ತನ ಅಂಸೋ ತೊಟ್ಟಂಸ ಚಿತ್ರ ಆಡ್ಸೋ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣಾಸನಿ ತೋ ಮುಖಾರ ಮೇಳ ಸ್ಟೀವ್ ಹಾ ನೈ ನೈ ಶಿಬಟ ಅಂಜಲ್ ತಂದಿದ್ದೀನ ಮನೆಗರ್ ಅವನ್ ತೆಗಳ ಇಲ್ಲ ಎಕ್ಸ್ ತಕ 2 ಪೀಸ್ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣ ಅಂಗಡಿ ನಾನ್ ಜಲ್ಯಾರ 2 ಪೀಸ್ ಬೈರುಡೆ ನಾನ್ ಜಲ್ಯಾರ ಪೊಟ್ಟಂದು ಗುಳುಗುಳು ಕ್ಯಾರಂಟಿ अंजल खाली बंगार शिंगार कशी जाती
3: असली बटा तुवें उलोवच्याक आनी तुज्या कामाक बिलकुल मॅच जायना सायबा म्हाका पात्यणी ना
2: तुवें म्हाका पात्यचे नाका सायबीण मायेक पात्य संतान मायेक पात्य पुरो तो गांठ घालतालो म्हणतलो तोय गांठ घालना हा ते पुरो आसू दी आता काले कसं अलबटा तू म्हाका इतलं संधी सारताय न्ही आता तुझे काम कसे चलता रे अलबटा तुझं वय बाट कसे चलता
3: म्हजे काम काले म्हणजे अशी बटा खंचे वय त्या टीव्ही रिपेरीचे काम न्ही सय
2: म्हणे खं गेली ती मासली दोन थं फ्रिज भीतर रेगली हा नाही म्हणे हा ये काम असले करणे म्हणे ओ अलबट सांगता खंचे म्हणे काम वय टीव्ही मेकॅनिकाचे काम नाही म्हणता या संसारात सुलभचे काम म्हणल्यार टीव्ही मेकॅनिकाचे काय करूंक ना म्हणे काय करूंक ना दोन तीन कडे पाक्ते लावचे इल्लेशे शोल्डर गन्न शोल्ड करचे मागीर 2 दी 3 दी 4 दी 5 दी 6 दी म्हणचे
3: आणि आता घरा घरा वेचे शोल्डर गन घेऊन 2 दी 3 दी 4 दी 5 दी म्हणचे
2: काले वागा वेस घालू ना त्याने
3: गन रे
2: गन वागा येस असं नाही शोल्डर गन टीव्ही मेकॅनिक करताना शोल्ड करचे
3: ते
2: वेल्डिंग करचे
3: वेल्डिंग करचे तसेच वेल्डिंग करचे
2: तू एक बेल्तांगडीची जाऊन सई बेड आणि येणे इतले शकेल मग 2 दी 4 दी 5 दी 6 दी म्हणून आणि कोणाच्या बोऱ्या भलायके बसून मागचे नाही येणे खाली मागचे काले वारे जड पाऊस येऊ दे गोडगोड येऊ दे जगलाणे येऊ दे आणि काले येऊ दे आणि काले येऊ दे म्हणून आणि काले फेंगल येऊ दे म्हणून आणि तसे करून करून आमच्या पात्र्याबाची टीव्ही फॅन जनरेटर एसी दमार पहिल्याच्या पावसात मागीर पोरच्या पेंगलांत तो गॅलेक्सी होमस्टेज अग्नेलो सगळी त्याची रुटर मागीर काले ते इन्व्हर्टर आणि काले त्याचे दमार येणे मागचे कोणाच्या बोऱ्या भलायके बसत नाही एक वारे जड गडगड येऊन घसकला यंच मागचे आणि 5 दिवस होते म्हणचे
3: जाऊ की पुरा रे आणि मागून ते पादऱ्या माझे पाप नीत नसल्या बरी करून गेले नी रे तितले टीव्ही मेकॅनिकचे काम सुलभ म्हणताय नी गे तू हे शिका जाणले का लक्ष कोण आहे
2: हे म्हणलं काल कस ही बॉडी असा पळे म्हणजे बॉडी
3: वाऱ्या रुपाची की
2: तू एक अपग्रेड जाऊ नाही नी बाबा ही बॉडी ते कसट जायना ही खंयच्या की शिप्पाचे कॅप्टन तशें पुरो इल्ले हाय फाय लेवल
3: बॉडी तितलं सुलभ म्हणून आता चल्ल करताय नी टीव्ही रिपेरीचे काम म्हणून तुका एक गजल सांगता आयक ती आमची शेल्ली माय असा नी
2: कत्केची
3: वय तिचे पयर फोन करून 1-4 असा काजार असा
2: ती काजार जाता की शेल्ली माय काजारा बैसरली
3: तिथे समाधान आहे बस ऐक गडबड नका काजार म्हणले कुठल्या रप्पा वयर असा
2: शेल्ली मायच्या काजार असा
3: झाले काजार असा मग टीव्ही रिपेरी करून दे म्हणून मागीर काजार असा नी गे तांगेर म्हणून ಅವ್ ಮತ್ತೆ ಊರಲ್ಲೇ ಬರಕ ಅವ್ ಸೊಡ್ಲೆ ಸೊಣ್ಣ ತಂಗಿಯರ್ ಗೆಲ್ಲ ತಂಗಿಯರ ಸೊನ್ ಟಿವಿ ರಿಪೇರಿಗೆ ಅಂದಿಲ್ಲ ಮಾಗಿರ್ ಬಳಿ ದಂಕ ಜರ್ಕೊಂಡಾಚೆ ಸೀತಾರಾಮ ಕಲ್ಯಾಣ ಟಿವಿ ಸೀರಿಯಲ್
2: ಸಂಚೆ ಪೋಳೈತಾನ ಸಾಯಿಬಾಬೆ ಕಾಲೆಂಗೆ ಮನು ಚಿಂತಲೆ ನೀರೆ ಮಾತಾರೆ ಸೀದ ಬೆಂಗಳೂರು ಸಡಿ ಜಾಸ್ಲೆ ರೇ ತೈ ಶೂಟಿಂಗ್ ಖರ್ಚ ಕಡೆ ಸೀರಿಯಲ್ ಬೋಳನ್ ಬಸ್ತೀನಿ
3: ಬಡಿ ಚಿಂತಲೆ ತಶ ಅಂತ ಕರ್ತಾ ಮಣ ಮಾಗಿರ್ ಹೋಗತ್ತ ಬಸ್ಲು ನೀರು ಶಿಪಟ ತೀ ಸೀರಿಯಲ್ ಅವ ಈ ಪೊಳೆಯಲ್ಲ ರೀ ತೀನು ಹಪ್ತೆ ತಗೊಂಡ್ರೆ ಕಾಸರು ಕಾಸರು ಕಾಸರ್ ರೇ ಕಾಸರ್ ಸುರ್ ಈ ಸೈನ ರೇ ಮುಗ್ದೊಕ್ಕಿ ಮುಗ್ದನ್
2: ಪೋರ್
3: ಶುಕ್ರಲ ಸಂಜೆ ಗರವೇತ ಸಾತ್ ವಾರ ಈ ಭಯಂಕರ ಕಾಪಾಡ್ನೆ ಸೊನ್ ಟಿವಿ ಪಳೆ ಇತಿಹಾಸ
2: ಕಾಲೆ ಕಾಸಾರ ಟಿವಿ ಕಾಸಾರ ಕಾಪಾಡ್ನೆ ಸೊನ್ ಸಡೋನೆ ಸಂಬಸ್ಲೆ
3: ತುಮ್ ಕಳಾನ ಏ ಕಾಸಾರ ಟಿವಿ ಸಲ್ತನ ತೆ ಫೀಲಿಂಗ್ ಏ ಜಗಿನ ಕಾತಕ ಬರೇ ಕನ್ಕಲ್ ನವೇನೆ ಸೊನ್ ಪ್ರಪಸ್ ತುಮಿ ವಾಚ್ ಕರ್ಚರೆ ತೂ ಏಕ್ಲೋ ಜೈತ ತುಮಿ ಅಂಗ ಉಲೋನ್ ರವ ಮಕ ಮಸ್ತು ಕಾಮ ಸಾಸ್ ಫೆಸ್ಟ್ ನೆ ಪುರ ಐದನ ಸಿನ್ ಪಡ್ಲ
2: ಅಂಬಿತ
3: ಹೋಗಿ ಕರ್ಪಚ ಕೈ ತಿಂತಡ್ಲೆ ಅಪೆ ಬಿಸ್ ಕೈ
2: ಏನ ಈಗ ಶೈ ಝಾಲೆ ನಿಗೆ
3: ಏ ಸಂಗಲ್ ಬಟ ಅನಿ ತಿ ಆಮ್ಚಿ ಸೋಫಿ ಮೈ
2: ಓಯ್
3: ಸಾತ್ ವರ್ನರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಫೋನ್ ಕರ್ನು ಅಲ್ಬಟ ಕುಯ್ಯ ಸೈ ರೀ ಕ್ಯಾ ಚಡುವಾಗ ಮರ್ತಾತ್ರಿ ಕಡ್ತಾತ್ರಿ ಗೋ ಸಸು ಮಾಯ್ ಮಾವ್ ಜಾವ್ ನಣ ಪೂರ ಮೇಳ ಅಂತ ಚಡುವಾಗ ಲಗಡ್ ಕಡ್ತಾತ್ರಿ ಮು
2: ಹೊಸ ಜಸ್ಲೆ ರೀ
3: ಗೆಲೋ ಸೈ ಬಾ ಮಕ್ಕ ಬಿಯನ್ ದಾವಂಗ್ ದೋಳೆ ದಿಸ್ತದ್ಗಿ ಕೊಸೆ ಇದಂಗ ಇರೋ ಸೊನ್ ಗೆಲೋ ಓಳ್ ಐತ ಕಾಲೆ ಸೀರಿಯಲ್
2: ಸೀರಿಯಲ್ ಸತರ್ ಬಿಡು
3: ತ್ಯಾ ಸೀರಿಯಲ್ ಅಂತ ತ್ಯಾ ಚಡುವಾಗ ಮರ್ತಾ ಮರ್ತಾನಂತ ಎಂಚಿ ಟಿವಿ ಡ ಮಾಡ್ದಲ್ಲ ಆ ಚೆಡುವ ಕಾಲೇ ಕೊರ್ತಿದ್ ಮುಳ್ಳ ಬಿಯಾನ ಸನಿಗೆ ಮಗ ಫೋನ್ ಕರ್ನ ಪೈತ್ಯ ಟಿವಿ ರಿಪೇರಿ ಕರ್ನ್ ಗೆ ಮುಳ್ಳ ಬಾಯಿಗೆ ಮಗ
2: ನೈರೆ
3: ಅಸೋ ಎತ್ತ ಸೈಬ
2: ತುಜಿ ಜೀವಿತ ಬರೇ ಸಾಯಿಬ ತುಕ ಕಾಯ್ ನಕ್ಕ ಈ ಬಾಯಲ್ ಮನುಷ್ಯ ಟಿವಿ ಪಾಡ್ದಲ್ಲ ಬರೋ ತಂತು ವಿಶೇಷ ಕರ್ರೆ ಪ್ರಾಯವಂತ ಜೆ ಟಿವಿ ಪಾಡ್ದಲ್ಲ ತುಜಿ ಜೀವನ ಸುಖಮಯದಾಯಕ ಜೀವನ ಸೈಬ
3: ಯೋ ಬರೇ ಹಸ್ತ ಸೈಬ ಅಮ್ಮ ಕರ್ ಕರ್ತೈ ತ್ಯಾ ಚಡು ವಚ್ಚಿ ಬಿರ್ ಮೋಜ್ ಜಿಂತು ಅಂತ ಹಿಂಗೆಲ್ಲ ನೋ ಸಾಯಿಬಾ ಮಗಿರ್ ಝಾಲೆ ಶಿಜಾಲಿ ಜಾಯ್ ತಶಾಲಾರ ವರ ಝಾಲಿ ತುವ ತಾಯಿ ಲೋ ನಿಗೆ ಇಲ್ಲ ಫ್ರೆಶ್ ಇದ
2: ಇಲ್ಲ ಫ್ರೆಶ್ ಮಿಡ್ಲಾರ ನಮ್ ಕತೆ ಇಲ್ಲ ಮಿಟ್ ಆದ ನಿಗೆ ನೌನ್ ಗಿನ್ ಪ್ರೊಫೆಷನ್ ಅವೆ ಕಾಮ ಕೋಸನೆ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ಬ್ರೋ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು

0: तुका कितले फोट सांगला बापा ती टीवी पळोवन योगा टिका करून बसना काय म्हणून पांय कांद्यार घाला ही पांय काढून जायनासतना कासवा बरी चार पांयान चलून आसाय मू
1: बस आता लो बस
2: काले बातू आम्ही सगळी घर असले झाले ना तर तुझी अवस्था जाती निंगी काले बा तुका कोणी सांगले या प्राय योगा करू पैसा पळयताना तू स्पायडरमॅन अबरी दिसताय
3: तुमका हांव स्पायडर बरी दिसता आमी बाबरी दिसता कितें करचें आमी
4: हॅलो एल्लरिगू गुड मॉर्निंग ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ಇವತ್ತು ಸಜ್ಜಿಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ ಸಜ್ಜಿಗೆ ಮಾಡುವುದು ಹೇಗೆ ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ
5: ಸಜ್ಜಿಗೆ ಮಾಡುದು ಬಾರಿ ಸುಲಭ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು
4: ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ನಿಮ್ಮ ಮಾವನವರು ನಗ್ನಾಸನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೊಂದು ಪೆಟಿಕೋಟ್ ಆದರೂ ಕೊಡಿ ಮುಣನ್
5: ಅಳೆಗು ಅಶಂತಲ್ಲ ತುಕ ತಂದು ಮಸ್ತು ಏ ತತ್ನೆ ಕಾಲೆ ಬಟನೆ ತತ್ನೆ ಟೆಂತ್ ತುಕ ಬರೇ ನಿಂಗಿ ಮಗಿರ್ ಪೈಸೆ ತತ್ನೆ ಇದಂತು ಒಯ್ಗೆ
4: ಒಯ್ ಒಯ್ ಅಶತ್ತಲ್ಲ ಪೈಸೆ ತಟ್ಟೆ ನೀ ಮಟ್ಟಿ ಕಣ್ಗೊಂಗ
5: ಅಳೆಗೋ ಪುತ್ತ ತುಜೆ ಸುತ್ತಾರಿ ದೇವ್ಡೋನ್ ಜಲ್ಲೆ ದಲ್ಲರು ತೆ ಇಲ್ಲ ಬುರ್ಗ್ಯಾನ್ ಕೊಟ್ಟ ದೇವ್ ಮಿಸ್ ಕಲದ ಸೊಕ್ಲೋ ದಿಸ್ ತಂದು ಬಸ್ಸೆ ನೈ ಕಲ್ಲೆಮೋ
4: ಜೈ ಜೈ ಏ ಆ ಬುರ್ಗ್ಯಾನು ಕೊಟ್ಟ ಆಗ್ದಿತ್ತ ಅಲ್ಲಿ ಅನಿ ಬಸ್ಲಿ
5: ಹೊಸ ಪುತ್ತ ಮಿಸ್ ಕಲ ಹೊಸ
3: ದೇವ ಮುಜ मुझे जाले म्हण चिंतलं मागीर
5: मागीर काले तुमकां हांवें कितले फावटी सांगले ते टीवी पळोवचे आनी ते बाबा रामदेवचे योगा करचे ते परी ह्या प्रयार जाता गी आतां हाडा मोडटात तुमकां तितलें समजना गी आदले फावटी काले जाले कोत्ता गी तुमकां आ घरा कोणी नासल्या वेळार तुमी फेरमारी रुखां सुत्त घाल्ल्या भशेन वो पायण नाका गोमटा सुत्त घालो सोडयले कोणें कोत्ताय तुमकां बापू ते पेटे घायले टेनीस पत्र्या बरी येवन सोडयले कोत्ताय तुमकां
3: तरणाटे
5: प्रायर काम केलें पुरो आतां प्रायज जाता ये भितर हांव कांय म्हणून कोटा दिता ये दीस वेताना ल्हान भुरग्यां भरी जावचे हे प्रे जाता की आमकां प्राय वेताना
6: गुड मॉर्निंग अन्ये शुभोदया सुप्रभात देव बरो दीस
7: हे शिपाट तुमच्या शिपर मुनी मके काम मिळत की
6: नाही म्हणे सकाळी कडे तुझे काल आहे नाही म्हणे तू इतल्या सुबित कोंगणी पिंतुराची हिरोईन बैसर साहेब तू कधी त्या म्हणे शिपर काम
7: शिपर काम करतल्यांक बरो सांभाळ्या सांभाळ आम्ही ऐकले रे
6: सारखे सांगलाय म्हणे काय नाका आता जस्ट मजंत नाव या विजय बँकात जस्ट शिबर्ट डिसोजा म्हणून टाईप कर मजे नाव गॅलन्स असं पळय कम्प्युटरचे मॉनिटर एक क्वेश्चन तांग वता
8: वय वय पयर हांव विजय बँकात गेल्लो शिबर्टाचे एक नाव घालूंक सांगले नाव गलतत कोणी मॉनिटर एक क्वेश्चन तांग घाले मागीर साईड नसले स्लॅबाक तिची गुज्जी काढून उभे केले
6: रे साईडीन असले स्लॅबाक तिची गुज्जी काढून दवरूंक कंप्युटर दवरचे टेबलाचो पाय मोडला रे अळे कोणी शिबटाक समेत कळीत असा आणि बँकांनी सांगचे असा मस्तपटी शिबट नी हण इल्ल बँक बेड जाग इल्ल जाग इल्ल मने डिडीटी हाकी चिंचो पाले हाकी तिक पालो हाकी मने गंट बाडी हाकी
8: नी रे डिडीटी इल्ली समाधान जायती ना जाल्यार वळ येत
6: यो अपग्रेड जायना उन्ये नाही ते बरं असून देऊ नये तुका शिप्पर काम जाय म्हणता येऊ नये शिप्पर कळले काम करता येऊ नये तू तुका कळले काम दिवचे
7: मी जायत रे हे काम मिळलं रे झाले
6: वैकी
7: पैसे मिळतात नी रे
6: जाय तर तुका एक काम करता नये तुझे रांधा बरे असा तू शिप्पर तुका फूड सेक्शन ट्राय करता केटरिंग आमच्या हांव ट्राय करता
7: वय वय वय हांवें रांदिल्ले बरे जाता रे शिपाटा
6: ओनये सत्य सांगता या ओनियन रांदिल्ले आसा पळय खावचे उणे बोटां सारखी चड कितले यम्मी रांदता बरें कर रांदता तुका हांव फूड सेक्शनान रांदता
7: जायत पूण त्या कॅटरिंग काल काम करूंक शिपाटा
6: काय ना ओनये सकाळी उठल्यार जालें शिप्प सगळें जाडल्यार जालें पुसल्यार जालें चार आई जाणा दुल्यार जाले मागीर म्हाका आनी काळा सिंग च्या तिंडी करून दिल्यार जाले
8: काले काळा सिंग
6: कोलिक्स कोलिक्स कोलिक्स सांग च्या तिंडी करून
8: कोलिक्स तुका काळा सिंग आता कोलिक्स न्ही रे तुवें काळा सिंग आनी च्या तिंडी करून दिवची जाल्यार तूं गॅरंटी खंय मलपे मसली धरून वयचे बोटीर वता येऊन
6: मलपे तोट सोड पूल थोडी वसना बावी आली कप्पे ताजे सोडून ये च्या तिंडी जाली न्ही घेऊन ये मागीर असं पळय ये दनपरां आम्ही गूण दर्यात असतो सबीत दर्यो बरे बरे बरे बरे सायझीचे कोरण मेळटात दनपरां कडयेक असं पळय बरी कोरण आंबोड तीक कडी करची मागीर असं पळय इल्ले बारीक शिमट्याचे तारले रूस नात इल्ले मोठ्या शिमट्याचे तुका सायझीचे तारले दितो या सायझीचे ते तारले इल्लेशे ते फ्राय करची मागीर रांदू एक कारणाचे नुस्तें गेल्यार जाले
8: ते कोणाक तांड्या लागी
6: संबंध ना म्हणताय आता आमचं पाद्रा बसो गार्डनिंग करतो अमूल्य असा त्याचे नाव कितले बरे अमूल्य पळयल्यार ताजे नाव अमूल्य म्हणून कोणाक पात घेऊन जाताय जायना तशें थोडे पुरो आम्ही भात्ये पडता कळले न्ही ताचे सोडून ये दनपरा जेवणाचे झाले संजेर असं पळय कोणी संजेर तू संजेच्या चायक बरे पानपाळे बसून कोळून दिजे
7: पानपाळे कोळूंक बरे करता रे शिबाटा पानपाळे असे भाजले झाले रे आणि असे
6: काले पानपाळे असे भाजल्यार झाले असे कोळील्यार झाले मांद्री कोळूची नाही पानपाळे भाजून कोळीतना त्याच्या भीतर गोड नारलं साजे आणि तुझ्या कोवळिल्ल्या कडे अशी तीळण पळयताना म्हणे गोड आणि नारल एक दुखून पटलून धर न कशें स्लॅबाक काँक्रीट घालताना जेल्ली रेवून शिमीट घालून घालतात पळय तशें पटलून धर ना साजे खाली तुवें बाजून दिवचे कोवळून दिवचे जाल्यार मुदो करून दिवयात न्ही बरें कोवळून असून बरें दिसाजे
8: रे ना ना जाल्यार तुमकां नारवळे पळय केल्यार दिल्या
6: केदाळा ऑगस्टान आटीक गे इल्ली मेत्ते प्याजी कर न्हिता रे
8: जाय जाय
6: आणि आटी चामासे दिसले ते केत्ते हंड वाटून दिता
8: तुझ्याकडे हे बरं उलयता रावल्यार म्हाका जायना म्हाका कामां वसाचे
6: तुवें उलयना जाल्यार बरें खोनये करेक्ट तर जाता खोनये हेणे काम म्हणताना म्हाका आसलो म्हाका हे शिकपाचे कॅप्टनचे काम वत गाणा खोनये हांव कसो आसलो हेपुला हेपुला भशेन आसलो आता ह्या वताक थंय गुण दर्यांत रावून हात पुरा काळे जाला खोनये आनी काले कसे न्ही थंय म्हाका पुड्ड समा लागना जीव बघून गेला खाली कितल्या कांटो जाऊन गेला
7: सुके
6: तेकाच आणि खाली कसे न्ही गुंड दर्ग्यान कितले खाल्या रे पोटाक लागना उन्ही आणि खाली कसे बोंडे वळची भजी बोबळी कुवाळे थंडाय कन कर पुरो झाला तेकाच हांवें खाली चिंतला कसे उन्ही हांव हे शिपाचे कॅप्टनचे सोंड काम सोंड न्हू फ्लाईट असो कॅप्टन जायचे म्हणून चिंतला
8: तू पहिले डिसाईड कर तुका शिप्पर काम जाय की नी फ्लायटार काम जाय की म्हणून मजा लागतार तुवें वतय कामाक वयचे बरें
7: ओळखी म्हळ्यार खंय रे
8: तुज्या तो वटलाक